आहे साहे सदा समालिए आपे बगसे करे रजाए सेई नाचे जोत भाव है जे गुरमुख शब्द वी त्यारी कहो नानक से सहज सुख पावे।

करतो बैरागी सबन वेद्या मेरी माई अंतर जोत निरंतर बाणी साचे साहिब स्यों लिवलाई रहाओ। असंख बैरागी कह बैराग सो बैरागी जे खसमे पावे हिरदे शब्द सदा पै रचिया गुर की कार कमावे एको चेते मनुआ ना डोले आवत वर्ज रखावे सहजे माता सदा रंगराता साचे की गुण गावे मनुआ पौन बिन सुखवासी नाव से सुख पाई जेबा नेत्र सोत।

गुरते सांत सहज सुख बाणी, सेवा साची नाम समाणी, शब्द मिले प्रीतम सदा त्याय, साच नाम वडियाई पाए, आपे करता जुग जुग सोए।

नगरी नायक नव तनो बालक लील अनूप नार ना पुरखना पंखनु साचो चदर स्वरूप जोत पावे सोथिए तू दीपक तू धूप गीत साध चाखे सुने बाद सात नरोक सच पावे साचो चवे छूटे सोग वियोग नानक नाम ना विसरै